सुप्रभात. FM 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर 12 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच दिनांक 2 जून 2026. 5:58 झाली आहेत. आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राची ही प्रातकालीन

त्रिवेणी हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणी नागपूरचं हे आहे विविध भारती केंद्र, FM बँड 100.6 MHz. हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन ऐका. मंगळवार दिनांक 2 जून 2026 म्हणजेच आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ब्रेस्ट कॅन्सर अर्थात स्तनांचा कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर अजय मेहता. थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स लक्षात घ्या 6940067 256 0101 आणि 2529266. फोन नंबर्स पुन्हा एकदा ऐका 6940067

2560101 आणि 2529266. तेव्हा जरूर ऐका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर, आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. आकाशवाणी नागपूरचं हे आहे विविध भारती केंद्र, एफ एम बँड 100.6 MHz. 8:30 झाली आहेत. मराठी गीतांचा कार्यक्रम ऐकूयात, गीतगंगा.

महानंदा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. हे गीत लिहिलं होतं शांता शेळके यांनी आणि स्वरबद्ध केलं होतं आशा भोसले यांनी, तर संगीतकार होते पंडित रुधनाथ मंगेशकर. यानंतर ऐकूयात आशिष वेळेकर यांची गीतरचना, संगीत शैलेश दाणी यांचं, स्वरबद्ध केली आहे साधना सरगम यांनी.

माफीचा साक्षीदार या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या आवाजात. जगदीश खेबुडकर यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली होती विश्वनाथ मोरे यांनी. मराठी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून. हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाविषयी हे निवेदन ऐका. मंगळवार दिनांक 2 जून 2026 म्हणजेच आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ब्रेस्ट कॅन्सर अर्थात स्तनांचा कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर अजय मेहता. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 256 0101 आणि 2529266. फोन नंबर्स पुन्हा एकदा ऐका 6940067 256 0101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. श्रोते हो गीतगंगा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून FM बँड 100.6 MHz. लता मंगेशकर यांच्या आवाजात जगदीश खेबुडकर यांची ही गीत

मीच तुझी प्रिया या चित्रपटातलं गीत आपण ऐकलत मन्ना डे यांच्या आवाजात. जगदीश खेबुडकर यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली होती प्रभाकर जोग यांनी. यानंतर ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात पी सावळाराम यांचं हे गीत, संगीतबद्ध केलंय राम कदम यांनी सलामी या चित्रपटासाठी.

0: सुदेश भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं प्रवीण दवणे यांचं. अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलं होतं फेका फेकी या चित्रपटासाठी. या गीताबरोबरच गीतगंगा हा कार्यक्रम आता संपीत आहोत. आकाशवाणी नागपूरचं हे आहे विविध भारती केंद्र एफ एम बँड 100.6 मेगाहर्ट्झवर. आमचा यानंतरचा कार्यक्रम आमच्या मुंबई केंद्रावरून काही क्षणातच, पण त्यापूर्वी हे संदेश.
1: पोलीस
2: मिस सीमा.
1: हो बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
1: पण का मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट?
2: 1,00,000 द्या वाचाल.
1: इतके पैसे?
2: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
2: अरे
1: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं.

0: हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
1: हॅलो मम्मा.
2: हाय.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा. अहो, घर खर्चासाठी पैसे द्या.
4: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
2: आणि लाईट बिलाचे.
4: आता 0 रुपये कसे देऊ.
2: अरे हो हो, विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
4: हो हो, नक्की. PM सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.
5: हर घर

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: महबूब का लिखा हुआ ये गाना है और इसमें जो संगीत है वो रंजीत बारोट का है.

आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित करीत आहोत लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर। श्रोतेहो नमस्कार। HCG कॅन्सर हॉस्पिटल नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपण बातचीत करणार आहोत स्तनांचा कर्करोग म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सर याविषयी, आणि आपल्यासोबत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अजय मेहता। आपले प्रश्न, आपल्या शंका आपण डॉक्टर अजय मेहता यांना विचारू शकता आणि आमच्या या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता। त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067256010 आणि 2529266। आपण जर नागपूरच्या बाहेरून कॉल करणार असाल किंवा मोबाईलवरनं कॉल करणार असाल तर या फोन नंबरच्या आधी 0712-0712 हा STD कोड नक्की डायल करा। श्रोताओं, आप सुन रहे हैं HCG कैंसर हॉस्पिटल नागपुर प्रस्तुत हेलो डॉक्टर, ये लाइव फोन इन प्रोग्राम। आज इस लाइव फोन इन प्रोग्राम में हम बातचीत

0: आकाशवाणी नागपूरचं हे आहे विविध भारती केंद्र, एफ एम बँड 100.6 मेगाहर्ट्झवर प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अनुरूपच्या मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार गौरीताई.
3: नमस्कार
2: गौरीताई. अनुरूपचे थेट भेट कार्यक्रम हे दरवर्षी होत असतात आणि यावर्षी सुद्धा युएस मध्ये हा कार्यक्रम होणार आहे, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय, काय सांगाल?
3: नक्की. साधारणपणे गेली जवळपास 12-13 वर्ष, 2014 पासून आम्ही युएस मध्ये हे थेट भेट कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो. यावर्षीचा पहिला थेट भेट कार्यक्रम आम्ही 14 जूनला कॅलिफोर्नियामध्ये आयोजित केलाय आणि या कार्यक्रमाला फक्त वधूवर असतात, मुलं मुली असतात, पालक नसतात, त्यामुळे त्यांना खूप मोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारायला चान्स मिळतो, मोकळेपणा असतो या सगळ्यामध्ये आणि हे दरवर्षीच होत असतात, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो.
2: हा प्रतिसाद तर आम्हाला माहिती आहे कारण बऱ्याचदा आम्ही हे ऐकलेलं आहे, पण जे पहिल्यांदा ऐकतायत किंवा जे नवीन लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार की हा थेट भेट कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आणि तो इथे कशा पद्धतीने सफल होतो?
3: बरेचदा काय होतं की आपण वेबसाईटवरती किंवा ऍपमध्ये आपण कुठली एखाद्या व्यक्तीची माहिती वाचली किंवा फोटो पाहिले तरी लग्न ही गोष्ट अशी आहे ना की जी मला असं वाटतं आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्याला एक वेगळा इमेज आपल्या मनामध्ये तयार होते, तर त्यासाठी हा थेट भेट कार्यक्रमांचा खूप चांगला उपयोग होतो.
2: गौरीताई, मग हा जो कार्यक्रम आहे थेट भेटचा हा फक्त कॅलिफोर्नियामध्येच होणार आहे की अजून कुठे होणार
3: आहे? न्यूयॉर्कला पण घ्यायचा आमचा विचार आहे, तर त्याची तयारी आमची चालू आहे आणि या थेट भेट कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलगी ही प्रत्येक मुलाला समोरासमोर भेटून गप्पा मारून त्यांच्या मनातल्या शंका हे सगळं विचारू शकतात.
2: अरे वा, याबद्दल आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com. गौरीताई, आता सध्या जी युद्धाची पार्श्वभूमी आहे त्यामुळे व्हिसा मिळण्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येतात, मग अशा वेळेला जे मुलं मुली तिथे युएसमध्ये थेट भेट कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल?
3: ही आताची परिस्थिती खूपच अवघड होऊन चाललेली आहे आणि त्यामुळे जी मुलं मुली युएसमध्ये आहेत तर हा व्हिसाचा जो इश्यू आहे तर त्याच्यासाठी कसं आहे की आपल्या इथनं भारतातनं तिकडे जाणं हे आता जरा अवघड वाटतंय मला, कारण व्हिसा प्रॉब्लेम्स आहेतच, त्यामुळे तिथे असणाऱ्या मुलामुलींनी एकत्र भेटून आपापसात लग्न जमवणं हे आत्ताच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि त्यातूनही इकडून आपल्याला काही मुलींना जर तिकडे जायचं असेल, मुलांना जायचं असेल, तर त्यांची ओनली इन्फॉर्मेशन या कॅटेगरीखाली त्यांची नुसती माहिती आपण तिथे सादर करू शकतो.
2: अगदी. तर कॅलिफोर्नियामध्ये 14 जूनला अनुरूप विवाह संस्थेचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे, यामध्ये तुमच्या मुलांना नक्की सहभागी व्हायला सांगा आणि जे जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ओनली इन्फॉर्मेशनचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल

0: सबस्क्रिप्शन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नावनोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट www.anurupviwah.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर गौरी कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: प्रायोजित कार्यक्रमात आज आपण ऐकलात आकाशवाणी नागपूरचं हे आहे विविध भारती केंद्र FM बँड 100.6 MHz. आमचा यानंतरचा कार्यक्रम मिश्र संगीत काही क्षणातच, पण त्यापूर्वी काही संदेश.
4: घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. शुद्ध नमक देना शुद्ध नहीं समझते? वैक्यूम इवेपोरेटेड नमक ही सबसे शुद्ध सफेद होता है.
5: तो ऐसा बोलो ना,
4: वैक्यूम इवेपोरेटेड निर्मा शुद्ध नमक जिसका दाना दाना एक समान. ये हुई ना बात.
6: क्यों छोटे साहब, वैक्यूम इवेपोरेटेड निर्मा शुद्ध नमक इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.

0: इस गीत के साथ ही आज का मिश्र संगीत का प्रोग्राम अब यहीं संपन्न करते हैं। आपने ट्यून किया है आकाशवाणी नागपुर का विविध भारती केंद्र FM 100.6 MHz पर। लीजिए सुनिए मुख्य समाचार मराठी में।
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। केंद्रीय कृषी शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मध्य प्रदेशात रायसेन जिल्ह्यातून देशव्यापी खेत बचाव अभियान सुरू केलं आहे। मातीचं संरक्षण आणि संतुलित खत वापरामुळे शेती अधिक समृद्ध होईल असा संदेश त्यांनी दिला। शेतकऱ्यांनी मृदा परीक्षण, मृदा आरोग्य कार्ड, नैसर्गिक शेती आणि जलसंधारणाचा अवलंब करावा असं आवाहन त्यांनी केलं। रासायनिक खतं आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता घटत असल्याचं ते म्हणाले। महाराष्ट्रात 30 आणि 31 मे रोजी अन्न आणि औषध प्रशासनानं केलेल्या धाडसत्रात 32 जणांना अटक करण्यात आली असून 26 आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार 12 लाख रुपयांहून अधिक किमतीचं प्रतिबंधित गुटखा, सुगंधी सुपारी आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले। ठाणे जिल्ह्यात 11 लाखांहून अधिक किमतीचे 3453 किलो आंबे आणि गुटखाही जप्त करण्यात आला। आंबे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी थेट इथिलिन फवारणी करणाऱ्या 3 आस्थापनांवर कारवाई करण्यात आली। लाडकी बहीण योजनेतून विविध कारणांमुळे 80 लाखांहून अधिक लाभार्थ्यांची नावं वगळण्यात आली आहे। 2.5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न, ई KYCची अनुपलब्धता, कुटुंबातल्या सदस्यांच्या नावे वाहन, इतर सरकारी योजनांचा लाभ यासारख्या कारणांमुळे ही नावं वगळल्याचं महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं। पात्र लाभार्थ्यांचा लाभ स्थगित झाला असेल किंवा इतरही योजनांचा लाभ स्थगित झाला आहे त्यांनी तातडीनं महिला आणि बालविकास विभागाकडे संपर्क साधावा असं त्या म्हणाल्या। नीट UG 2026ची पुनर्परीक्षा सध्याच्या पेन अँड पेपर पद्धतीऐवजी संगणक आधारित घ्यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळून लावली। राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आधीच अनेक आव्हानांचा सामना करत असल्यामुळे ही पुनर्परीक्षा संगणक आधारित चाचणी स्वरूपात घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं। या प्रकरणाची पुढील सुनावणी 27 जुलैला होणार आहे। अकोला शहरातील तार फाईल परिसरात रेल्वे प्रशासनानं मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवली। रेल्वेच्या मालकीच्या जागेवर सुमारे 160 घरांना यापूर्वी नोटीस देण्यात आल्या होत्या। कारवाई दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे। दरम्यान प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीनं पुनर्वसन पूर्ण होण्यापूर्वी कारवाई केल्याचा आरोप करत न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिलाय। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।
0: आपने ट्यून किया है आकाशवाणी नागपुर का विविध भारती केंद्र FM 100.6 MHz पर। 11 बज चुके हैं। लीजिए सुनिए हिंदी फिल्मी गीतों की मधुमालती।

0: मधुमालती प्रोग्राम का अगला गीत सुनेंगे इस अंतराल के उपरांत।
1: हेलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय।
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे। तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले जडकाल।
3: 10 लाख द्या वाचाल।
1: सर एवढे कुठून आणणार?
3: एक लिंक पाठवली आहे।

0: सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यात मृत आंदोलकांच्या वारशांची तातडीनं पडताळणी करून प्रमाणपत्र वितरित करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागानं दिले आहे. राज्य सरकारच्या वतीनं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अलीकडेच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या वेळी आंदोलकांच्या वारसांना एसटीप्रमाणेच एमआयडीसीतही नोकरीचं आश्वासन दिलं होतं. गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या डिझेलची वाहतूक करताना आष्टी पोलिसांनी एका इसमाकडून 1,600 लिटर डिझेलसह सुमारे 7,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस गस्त घालत असताना विनाक्रमांकाच्या एका ट्रॅक्टरमधून काही ड्रम वाहून नेले जात असताना सापडले. या प्रकरणी पोलिसांनी ट्रॅक्टर चालक किशोर बिस्वास याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. नीट यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयानं 3 आरोपींना येत्या 15 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यातील लातूरचे डॉक्टर मनोज शिरुरे यांच्यावर 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राचे प्रश्न पुरवल्याचा तर पुण्यातील शिक्षिका मनीषा हवालदार यांना अन्य एका आरोपी तसंच तेजस शहा याला भौतिकशास्त्राचे प्रश्न पुरवल्याचा आरोप सीबीआयनं गुन्हा दाखल करताना नोंदवला आहे. नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या महाराष्ट्र विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी 5 उमेदवारांचे 6 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. राजीव पोद्दा यांनी 2 अर्ज दाखल केले असून दिनेश ढोले, अतुल लोंढे तसंच 2 अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरले. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 जून आहे. या पोटनिवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या अमृत पर्यटन उपक्रमाअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील उद्योजक आणि नवउद्योजकांसाठी उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रम आज नागपुरात शिवाजीनगर इथल्या अमृत विभागीय कार्यालयात आयोजित करण्यात आलाय. या प्रशिक्षणात व्यवसाय नियोजन, डिजिटल मार्केटिंग, ग्राहक व्यवस्थापन, ब्रँडिंग आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. राज्यात काल अकोला इथं सर्वाधिक 42.5 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. येत्या 2 दिवसात राज्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.
1: आकाशवाणी नागपूर का ये है विविध भारती केंद्र FM 106.6 MHz पर हिंदी में समाचार सुनिए हमारे दिल्ली केंद्र से बस कुछ ही पलों में.
2: ये है विविध भारती, कुछ ही पलों में आप सुनेंगे समाचार.

0: अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार. आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळले गेलेल्या लाभार्थी कागदपत्र सादर करू शकल्या नाहीत, संपूर्ण छाननी केल्यानंतरच त्यांना अपात्र ठरवलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली तेव्हा कागदपत्र सादर करायला उशीर लागेल म्हणून लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून लाभ दिला गेला होता. मात्र त्यानंतर योजनेचं ऑडिट झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख जणींच्या कुटुंबात सरकारी नोकरी असल्याचं उघड झालं. तसंच 10 लाख जणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केले होते त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना KYC करायला सांगण्यात आलं. ज्यांनी KYC केलं अशा 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्या आहे, बाकी सर्व अपात्र ठरल्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जे लाभार्थी अपात्र ठरले त्यांना आता पैसे दिले जाणार नाही, मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.
1: 60,00,000-80,00,000 जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसूलही करणार नाही.
0: मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 मधील कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स कर्जाला तसंच राज्य निधीच्या प्रस्तावाला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून प्रत्येकी 8,700 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार असल्यानं राज्यातील रस्ते सुधारणा आणि विकासाला आणखी गती मिळणार आहे. बुलडाणा जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाच्या ठरणाऱ्या खामगाव जालना नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहणाची अधिसूचना केंद्र सरकारच्या राजपत्रात प्रसिद्ध झाली आहे. केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री खासदार प्रतापराव जाधव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाला गती मिळाली असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहे. रेल्वे सुधारणा अधिनियम 2008 अंतर्गत जालना खामगाव दरम्यानचा 162 किलोमीटर लांबीचा नवीन रेल्वे मार्ग विशेष रेल्वे प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्यात आलाय. या प्रकल्पासाठी आवश्यक निधीपैकी 50% हिस्सा महाराष्ट्र शासनानं स्वीकारला असून त्याची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. मध्य आणि सेंट्रल रेल्वेला जोडणारा हा महत्वाकांक्षी रेल्वे मार्ग बुलडाणा जिल्ह्याच्या औद्योगिक, व्यापारी आणि सामाजिक विकासाला चालना देणारा ठरणार आहे. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं उपलब्ध केलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन्ड प्रतींमधल्या त्रुटींच्या पडताळणीसाठी तसंच उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं पोर्टल आजपासून कार्यान्वित झाल्याचं CBSEनं जाहीर केलंय. हे पोर्टल येत्या 6 जूनपर्यंत खुलं राहील. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांची स्कॅन केलेली प्रत मिळवली आहे त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल असं CBSEनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. सुरक्षेच्या कारणासाठी यामध्ये आधार पडताळणीचा समावेश करण्यात आला असून ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही त्यांना आपले पालक अथवा नातेवाईकांचं आधार तपशील वापरता येणार आहे. देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि बिघडत चाललेल्या आर्थिक परिस्थितीच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष CPI आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष CPM आणि फॉरवर्ड ब्लॉक यांच्या संयुक्त विद्यमानं आज नागपुरातील व्हेरायटी चौक इथं निदर्शनं करण्यात आली. या आंदोलनाचं नेतृत्व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव डॉ युगल रायलू आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड अरुण लाटकर यांनी केलं. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करत वाढती महागाई नियंत्रणात आणावी, बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारे निर्णय तातडीनं घ्यावे अशी मागणी केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचं खामला चौक देवनगर इथलं जनसंपर्क कार्यालय उद्या 3 जूनपासून महाल इथल्या गडकरी वाडा इथं स्थलांतरित करण्यात येत आहे. यापुढील सर्व जनसंपर्क आणि नागरिकांच्या भेटीगाठींसाठी हे कार्यालय महाल इथल्या गडकरी वाडा इथं कार्यरत राहणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांच्या वारसांना आता औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जाणार आहे. त्यानुसार राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यात मृत आंदोलकांच्या वारसांची तातडीनं पडताळणी करून प्रमाणपत्र वितरित करण्याचे आदेश

सामान्य प्रशासन विभागानं दिले आहे. राज्य सरकारच्या वतीनं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अलीकडेच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या वेळी आंदोलकांच्या वारसांना एसटीप्रमाणे एमआयडीसीतही नोकरीचं आश्वासन दिलं होतं. अमरावती जिल्ह्यातील बसस्थानकांनी राज्यस्तरीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवलंय. व गटात परतवाडा बसस्थानकानं प्रथम, मोर्शीनं द्वितीय, तर चांदूर बाजारनं तृतीय क्रमांक पटकावला असून क गटात अंजनगाव सुरजी बसस्थानकाला द्वितीय क्रमांक मिळालाय. एसटी महामंडळाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त अमरावती प्रादेशिक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा तसंच 12 कर्मचाऱ्यांना लालपरी गौरवरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. तसंच 25 वर्षांहून अधिक काळ अपघातविरहित सेवा बजावणाऱ्या 6 चालकांचा सत्कार करण्यात आला. तर एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत सलग 260 दिवस अपघातमुक्त सेवा देणाऱ्या 7 चालकांनाही गौरवण्यात आलं. नागपूरच्या असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटतर्फे जीएमआर विमानतळ प्रकरण मार्गी लावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरातील रामगिरी इथं सत्कार करण्यात आला. एआयडीच्या शिष्टमंडळानं केंद्र सरकारकडून प्रकल्पाला मंजुरी मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या निर्णयामुळे नागपूरचं विमान वाहतूक, लॉजिस्टिक आणि गुंतवणूक केंद्र म्हणून स्थान अधिक बळकट होईल. तसंच विदर्भातील औद्योगिक विकास आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल असा विश्वास एआयडीतर्फे व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्र विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण 7 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहे. त्यामध्ये यवतमाळ, वणी, केळापूर, राळेगाव, दारव्हा, पुसद आणि उमरखेड इथल्या तहसील कार्यालयांमध्ये मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या 4 ते 8 जून दरम्यान अहमदाबाद इथं आयोजित पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेतल्या योगपटूंचं पथक भारतात येत आहे. युनायटेड स्टेट्स योग असोसिएशन आणि वर्ल्ड योगासन यांच्या सहयोगानं युनायटेड स्टेट्स योगासन स्पोर्ट्स फेडरेशननं या स्पर्धेसाठी अमेरिकेच्या अधिकृत पथकाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमामुळे 60 पेक्षा जास्त देशांचे खेळाडू आणि प्रतिनिधी एकत्र येणार आहे. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. थायलंडच्या बुसनान ओंबारू हफानला तिनं आज 25-23, 21-16 असं पराभूत केलं. मालविका बनसोडला मात्र पहिल्याच फेरीत थायलंडच्या पॉर्नपावी चोचूवांग हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या गटात किदांबी श्रीकांतही पहिल्याच फेरीत पराभूत झाला. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि अत्यंत हलक्या पर्जन्यवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. या दरम्यान अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं सोसाट्याचा वारा देखील वाहू शकतो. येत्या 6 जूनपर्यंत कमी अधिक प्रमाणात विदर्भात वादळी पर्जन्यमान राहू शकतं असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केलाय. दरम्यान सततच्या वादळी पर्जन्यमानामुळे कमाल तापमानात घट झाली असून मागील 24 तासात विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात काल रात्री झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. वादळी वाऱ्यानं वीज तारा तुटून आणि खांब वाकल्यानं धारणी उपकेंद्राअंतर्गत 150 हून अधिक गावांचा वीज पुरवठा खंडित झालाय. कुसुमकोट भोकर बर्डी महामार्गावर अनेक झाडं कोसळल्यानं वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या 3र्या टप्प्यातील कामांसाठी आशियाई बँकेच्या 500 दशलक्ष डॉलर्स कर्ज प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. खामगाव जालना नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहणाची अधिसूचना केंद्र सरकारच्या राजपत्रात प्रसिद्ध. आणि मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोतेओ, यावेळी संध्याकाळचे 6:15 झालेली आहेत. मराठी गीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत सांजधारा. सांजधारा ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना तृषालीचा नमस्कार आणि सर्वच श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. श्रोतेओ, आजच्या सांजधारा या कार्यक्रमात मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत दिग्गज कलाकार होऊन गेलेले आनंद अभ्यंकर या कलाकाराचं आज

पुण्यस्मरण आपण करतो आहे. श्रोतेहो, 2 जून 1963 रोजी जन्माला आलेले आनंद अभ्यंकर हे असेच एक प्रतिभा संपन्न नाव, ज्यांनी रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या कलेचा ठसा उमटवला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आनंदाचे झाड या चित्रपटातलं गीत आपण ऐकलत. आनंदी जोशी, त्यागराज खाडीलकर आणि स्वप्नील बांदोडकर या गायक कलाकारांच्या आवाजात. विजय कुवलेकर यांची गीतरचना होती, अशोक पत्की यांचं संगीत होतं. श्रोते हो, आनंद अभ्यंकर यांच्या अभिनयातील प्रामाणिकपणा, संवाद फेकीतील सहजता आणि भावनिक अभिव्यक्तीमुळे ते प्रेक्षकांच्या अंतःकरणात कायमस्वरूपी घर करून गेलेत. अभिनेते आनंद अभ्यंकर हे मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शनच्या क्षेत्रातील एक प्रख्यात आणि अष्टपैलू कलाकार होते.

ही पोरगी कुणाची या चित्रपटातलं गीत आपण ऐकलत बेला सुलाखे स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात. मंगेश कुलकर्णी यांची शब्दरचना होती, अशोक पत्के यांचं संगीत होतं. श्रोतेहो, आनंद अभ्यंकर यांनी साकारलेल्या भूमिकांमध्ये प्रामाणिकपणा, सहजता आणि खऱ्या जीवनाचा स्पर्श असायचा, त्यामुळे त्यांची अभिनय प्रेक्षकांच्या मनात घर करत असे. आनंद अभ्यंकर हे मोठ्या छोट्या पडद्यांवरील अत्यंत लोकप्रिय कलाकार होते. असंभव, मला सासू हवी इत्यादी मराठी दूरचित्रवाणी मालिकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या.

0: सचिन पिळगावकर आणि निहिरा जोशी यांच्या युगलस्वरात प्रवीण दवणे यांची गीतरचना आताच आपण ऐकलीत. संगीत होतं अवधूत गुप्ते यांचं आणि चित्रपट होता आयडियाची कल्पना. श्रोतेहो, आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा. कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते? वैक्यूम इवेपोरेटेड नमक ही सबसे शुद्ध सफेद होता है.
2: तो ऐसा बोलो ना,
1: वैक्यूम इवेपोरेटेड निर्मा शुद्ध नमक जिसका दाना दाना एक समान. ये हुई ना बात.
3: क्यों छोटे साहब, वैक्यूम इवेपोरेटेड निर्मा शुद्ध नमक इतना शुद्ध की बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
4: जिनके पास कोई गारंटी नहीं है, सरकार खुद उनकी गारंटर बन रही है.
5: पिछले 6 वर्षों में पीएम स्वनिधि योजना के तहत 75 लाख से ज्यादा स्ट्रीट वेंडर्स को 17,800 करोड़ रुपए से अधिक के लोन दिए गए हैं. साथ ही ब्याज सब्सिडी और डिजिटल लेन देन पर कैशबैक के रूप में लगभग 800 करोड़ रुपए की सहायता भी प्रदान की गई है. आज देश भर के स्ट्रीट वेंडर्स, जिनमें करीब 46% महिलाएं हैं, अपने व्यापार को नई ऊंचाइयों तक ले जा रही हैं. पीएम स्वनिधि के 6 साल, उत्साह, सम्मान, स्वाभिमान.
0: हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? श्रोते हो, बुधवार दिनांक 3 जून 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे गॅस्ट्रो एस्फोजेल रिफ्ल्यूज डिसीज. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील तज्ज्ञ डॉक्टर दीपेश शर्मा. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067256010 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या दिनांक 3 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. सांजधारा या कार्यक्रमात पुनश्च आपलं स्वागत आहे. श्रोते हो, मातीच्या चुली, स्पंदन, आयडियाची कल्पना, अनुमती, ही पोरगी कुणाची इत्यादी चित्रपटांमध्ये आनंद अभ्यंकर यांनी काम केले होते. आनंद अभ्यंकर हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते होते. कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्यांना अभिनयात रस निर्माण झाला होता.

दूत इथं मी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं रूपकुमार राठोड आणि जयश्री शिवराम यांच्या युगलस्वरात. विजय कुवलेकर यांची गीतरचना होती, आनंद मोडक यांचं संगीत होतं. आनंद अभ्यंकर हे मूळचे नागपूरचे. त्यांचे शालेय

शिक्षण नागपुरातच झालेले होते. आनंद अभ्यंकर यांनी अनेक उत्कृष्ट सिनेमा आणि मालिकांमध्ये अभिनय करून प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते.

आयडियाची कल्पना या चित्रपटातलं गीत आपण ऐकलत अवधूत गुप्ते आणि उर्मिला धनगर यांच्या स्वरात. अरविंद जगताप यांची गीतरचना होती, अवधूत गुप्ते यांचं संगीत होतं.

स्वप्नील बांदोडकर आणि मिसेस स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात हे गीत आपण ऐकलं. विजय कुवलेकर यांची गीतरचना होती. अशोक पत्की यांचं संगीत होतं आणि चित्रपट होता आनंदाचे झाड. श्रोते हो, आनंद अभ्यंकर यांनी कॉलेजमध्ये असताना नाटकाचे 1000 अधिक शो केले. त्यानंतर त्यांनी आई रिटायर्ड होते या नाटकातून आपला अभिनय सादर केला. या नाटकाचेही तब्बल 950 अधिक प्रयोग झाले. आनंद अभ्यंकर यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी मला सासू हवी, असंभव, अवघाची संसार, वादळवाट यासारख्या मालिकांमध्ये काम केले. तर कुंकू लावते माहेरचं, अदलाबदली, चेकमेट, हृदयस्पर्शी, तू तिथे मी, अनुमती यासारख्या अनेक सिनेमांमध्ये देखील त्यांनी अभिनय साकारला होता.

श्रोते हो, आनंद अभ्यंकर यांनी थिएटर ग्रुपमध्ये पण काम केले. अष्टपैलू अभिनेता असलेले आनंद अभ्यंकर यांनी कोणतीही भूमिका अगदी सहजतेने वठवली. यांनी तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेत सुद्धा रत्नागिरीच्या आंबे व्यापारी या काकांची भूमिकाही अगदी सहजतेने साकारली होती. अशा या कलाकारांचं आज पुण्यस्मरण सांजधारा या कार्यक्रमात आपण केलेलं आहे. या गीताबरोबरच आजचा सांजधारा कार्यक्रम इथेच संपन्न करीत आहोत.

0: तुमच्या आवडीची
1: पाहिले ना मी तुला
0: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी
1: दिसशी तू नव तरुणी काश्मीरी
0: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम हॅलो मनभावन.
2: हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? बुधवार दिनांक 3 जून 2026 ला सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे मानसिक आजार आणि त्यावरील उपचार. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर मोसम फिरके. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या दिनांक 3 जून 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:58 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
3: आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर जिल्ह्यातील कोराडी तलावाच्या स्वच्छता आणि पुनर्जीवनासाठीची कृती योजना तातडीने कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या मंत्रालयातील दालनात यासंदर्भात आज बैठक पार पडली. या बैठकीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे, पर्यावरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कोराडी येथील सुमारे 550 एकरचा हा विस्तीर्ण तलाव गेल्या काही काळापासून गंभीर प्रदूषणाचा सामना करत आहे. नगरपालिका आणि गावांमधून येणारे दूषित पाणी तलावात जाण्यापासून रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जातील असं मुंडे यांनी आज स्पष्ट केलं. या प्रस्तावावर पर्यावरण विभागाने पुढील 8 दिवसात सादरीकरण करावं असंही निर्देश त्यांनी दिले. मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटी आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांच्या अभावाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत नागरिकांच्या आरोग्याशी होणारी हेडसांड थांबवून तिथल्या आरोग्यविषयक परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले. मंत्रालयात आज सार्वजनिक आरोग्य विभागाकडील नागपूर आणि अमरावती जिल्ह्याच्या प्रलंबित विषयांबाबत बैठक पार पडली. दोन्ही जिल्ह्यातील आरोग्य प्रकल्पांच्या रखडलेल्या कामावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आगामी मान्सून काळात नागरिकांना अखंडित सुरक्षित आणि दर्जेदार वीज पुरवठा मिळावा या उद्देशाने महावितरणातर्फे मान्सूनपूर्व कामाचं नियोजन करण्यात आलं आहे. या नियोजित देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे उद्या शहरातील विविध विभागातील वीज पुरवठा काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वर्धा इथं आज 42° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं तर नागपूरचं कमाल तापमान 40.7° सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागातर्फे येत्या 6 जून रोजी पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. याबरोबरच एमए पीजी डिप्लोमा आणि योग थेरपीसह विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत असं आवाहन विभागाचे संचालक डॉ श्रीकांत पाटील यांनी केलं आहे. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.
2: विविध भारती का ये नागपूर केंद्र है. शाम के 7 बज चुके हैं. हमारा अगला कार्यक्रम जयमाला.

0: हॅलो मनभावन श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम।
1: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी।
0: हॅलो मनभावन सुमधुर मराठी गाण्यांची

0: विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 8:42 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मिश्रम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर जळगाव जामोद तालुक्यात झालेल्या

0: अवकाळी पावसामुळे केळी यांनी संत्रा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक घरावरची टिनपत्रंही उडून गेली आहेत. या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचं सुमारे 450 हेक्टर शेतजमिनीवरील केळी पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांच्या नोंदणी नूतनीकरणासह त्यांना विविध कल्याणकारी योजनेचे लाभ देण्यात येतात. या सर्व सेवा पूर्णपणे निःशुल्क असून कामगारांनी कोणत्याही एजंट, दलाल, मध्यस्थ किंवा संघटनेमार्फत काम करून घेऊ नयेत असं आवाहन कामगार विभागानं केलं आहे. यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील वणी तालुक्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत तांत्रिक कारणांमुळे नाकारण्यात आलेल्या नुकसान भरपाई प्रकरणांची फेरतपासणी करून त्याबाबतचा अहवाल सादर करावा अशा सूचना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. लाभांपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे. पात्र लाभार्थ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून त्यांना योजनेचा लाभ मिळवून देऊ असं भरणे यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या मूल्यांकनासाठी वाशिम जिल्ह्याची चमू भंडारा इथं दाखल झाली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील 7 तालुक्यांमधील 14 ग्रामपंचायतींच्या कामकाजाची तपासणी करण्यात येणार आहे. ग्रामस्वच्छता, वृक्ष लागवड, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन, सौंदर्यीकरण आणि लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या उपक्रमांचं मूल्यांकन इथं केलं जाणार आहे. एसटी बस उशिरा सुटल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाणार आहे. सीसीटीव्ही, डिजिटल नोंदी आणि वाहकांच्या अहवालांच्या आधारे बस निघण्याच्या वेळेचं निरीक्षण केलं जाणार आहे. सगळ्या बस नियोजित वेळेपूर्वी फलाटावर असाव्यात, त्यांचं तिकीट वितरण वेळेत व्हावं असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.
1: विविध भारती का ये नागपूर केंद्र है. श्रोताओं ठीक 8:45 पर हिंदी में समाचार हम दिल्ली केंद्र से अनुप्रसारित करेंगे. कृपया समाचारों की प्रतीक्षा करें.